0: उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे 5 अक्टूबर ऐं साईं मुंहिंजा असीं जंहिं समाज में रहूं था उन में हिकु हस्तीअ खे हर हंधि मान ऐं मर्तबो मिलंदो रहे थो। उहा हस्ती आहे उस्ताद ऐं अहिड़ो इंसानु जेको कंहिंखे ॿ लफ़्ज़ बि सेखारे थो उहो उस्ताद आहे। असीं जिन स्कूलनि मां पढ़ी निकिता आहियूं उन्हनि जे छतियुनि जे हेठां इल्मु अक़ुलु ऐं शौर उन ॾिनो ऐं उन ई हस्तीअ खे असीं उस्ताद चऊं था। उन जी एतिरी इज़त ऐं एतिराम करियूं था जेतिरी पंहिंजे पीउ माउ सां। त सभिनि असां सां हिन वक़्तु वरी लाइन ते असांजो उस्ताद मौजूदु आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं क़ुर्बान अली जूणे जो जेको रिटायर प्रोफेसर आहे साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं अस्सलाम अलैकुम।
1: वालेकुम अस्सलाम। अदा नेमतुल्लाह कहिड़ा ख़ुश आहियो
0: सर। तव्हांखे प्रोग्राम रोशन सुबुह असांजे GFM 88 जे नेटवर्क तां तव्हांखे सां भली कार पिया चऊं। साईं असां तव्हांखे इहा तव्हांजी ॻाल्हि कंदासीं त तव्हां प्राइमरी उस्ताद खां अंग्रेज़ी उस्ताद ताईं उन खां बाद में तव्हां प्रोफेसर लेक्चरार थियो रिटायर थियो त एॾो एॾी वॾी हिकिड़ी मंज़िल तव्हां 60 साल ताईं उस्ताद जी पेशे सां तव्हां रहियो उस्ताद जी अहमियत खे तव्हां कीअं पिया ॾिसो?
1: महिरबानी अदा नमतुल्ला मां जेको आहे छा साईं जे हिन बैत सां जेको आहे शुरूआति कंदुमि
0: त
1: जीअं उस्ताद जेको आहे छा साईं जन बि हिकिड़े ज़माने मुआशिरे में जेको आहे पूरी दुनिया जे लाइ सिर्फ़ु हिकु धरतीअ जे लाइ जेको आहे उस्ताद जो ज़िकिर न कयो पर हुन जेको आहे सॼी दुनिया जे लाइ जेको आहे ज़िकिर कयो दुआऊं घुरियूं ऐं अॻोज इंसान खे जेको आहे सो पंहिंजे मुआशिरनि में जेको आहे हिकिड़ी सुजाॻी पैदा करण जी कोशिशि कई जंहिंजे लाइ साईं छा साईं जो बैत आहे त साईं मां सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद।
0: छो
1: त जेको छा साईं जो सबक़ु हुयो उहो हिकिड़ो पैगंबरनि वारो हिकिड़ो सबक़ु आहे जीअं पैगंबर पूरी दुनिया जे जेको आहे इंसान खे जेको आहे थो हिकिड़ी ऊंधाईअ मां चिहालत मां कढी कंहिं रोशनीअ जे दग ते जेको आहे सो सरशार कनि था। अहिड़ीअ तरह उस्ताद बि जेको आहे सो दुनिया जे मुआशिरे जो हिकिड़ो अहम फर्ज़ आहे जंहिंजी जेको आहे दुनिया में वॾी अहमियत आहे पर असांजे मुआशिरनि में जेको आहे सो हिकिड़ा तफ़रीकी जेको आहे तबक़नि जे करे जेको आहे हुनखे घटि अहमियत ॾिनी थी वञे। उस्ताद जी माना अस्तदन माना लफ़्ज़ निकितल आहे अस्तदन माना आहे सेखारींदड़। को बि हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे कंहिं मुआशिरे जे कंहिं हिकिड़े हैसियत सां कंहिंखे सेखारे थो त उहो हिकिड़ो उस्ताद आहे जंहिंजी जेको आहे सो इज़त एतिराम जेको आहे सो तमामु जेको आहे सो सभु तरह लाइ जेको आहे कले एतिराम हुअणु घुरिजे।
0: जीअं
1: त उस्ताद जेको आहे पूरी दुनिया जे बचनि खे जेको आहे सो हिकिड़ो हिकिड़ो ज़ाती पीउ हूंदो आहे जेको आहे हिकिड़ो उन खां हटी करे जेको आहे सो हिकिड़ो रूहानी पीउ जी हैसियत जेको आहे अख़्तियार करे थो ही जेको आहे ऐं पराए बचनि खे बि जेको आहे सो पंहिंजो सम्झी करे दुनिया जे जेको आहे सो जहालत जे कंहिं मुआशिरे जे जेको आहे सो अणवणंदड़ वाक़ियात खां दूरि रखी ऐं जेको आहे सही राह ते अचण जी जेको आहे सो उन्हनि जी कोशिशि करे थो ऐं उन्हनि खे सुजाॻीअ जो रस्तो ॾेखारे थो ऐं जे पंहिंजा जो जेको आहे किरदारु अदा करे थो ऐं उनजे करे जेको आहे इंसान जी जेको आहे सो हिकिड़ी इस्लाह थिए थी उस्ताद जे जेको आहे सो हैसियत सां। छो त थोरो वक़्तु जेको आहे उस्ताद जे जेको आहे सो हिकिड़ो ॿार जेको आहे शागिर्दु जेको आहे सो वक़्तु अची पाण वटि जेको आहे सो रहे थो ऐं उते जेको आहे हुनखे ख़ासि दुनिया जे जेको आहे सो सेखार कलाकार सेखारी थी वञे दुनिया जी तालीम मुआशिरे जे भलाई जे लाइ सबक़ सेखारिया था ॾियनि छो त उनखे थोरो वक़्तु मिले थो उनखां अलावा ज्यादा काई जे फ़ाइदो पीउ माउ जे घर में हुनखे मिले थो। तंहिं हूंदे बि इंसान में मुआशिरे में जेको आहे उस्ताद जी एतिरी अहमियत आहे जो पीउ माउ जेके ॿिए नंबर ते जेको आहे सो माना उस्ताद खे ई पीउ माउ सॾियो थो वञे ऐं उनखे जेको आहे सो माना अहमियत ॾिनी थी वञे। अॼु जो 5 अक्टूबर जेको आहे सो आलमी ॾींहुं आहे उस्तादनि जो त मुंहिंजो इहो सबक़ु आहे अॼोके माशरनि में जेको आहे सो ॿार जेको आहे सो तमामु दूरी अख़्तियार कंदो थो वञे हिकिड़े अक्सरियत जे हिसाब सां न जेके बाक़ी हिकिड़ी सुजाॻीअ जो अख़्तियार कंदा रस्तो या पीउ माउ जे चवण में आहिनि, पोइ हिकिड़ी सिधी राह ते हिकिड़ो वठी रस्तो गस्तो ऐं अॻिते वधण जी कोशिशि कनि था। बाक़ी तक़रीबन मुआशिरे में जेको आहे गैर इस्लाही जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि में मुआशिरे में जेको आहे पीउ माउ जो घटि तवजो ऐं उस्ताद जी जेको आहे सो माना थोरी घटि अवेयरनेस जे करे जेको आहे सो माना ॿार जेको आहे भटकी थो वञे। उन्हनि खे मोटिवेट करण जे लाइ जेको आहे सो तमामु बहितर आहे त उस्ताद जेको आहे सो उन्हनि खे इख़लाक़ियात सेखारे वञनि, मुआशिरे जे बुराइनि खां दूर रखी तालीम जी अहमियत खे ज़ोर ॾियनि त पंहिंजा मुआशिरा क़ौम जो जेको आहे मुस्तक़बिल ठाहींदो जेको आहे सो बिल्कुलु बहितरीन जेको आहे नमूने सां वधी रखे ऐं पंहिंजी धरतीअ ॿोली ऐं सकाफ़त सां जेको आहे सो हिकिड़ो प्यारु रखनि, दुनिया जे इल्मनि में जेको आहे पाण खे जेको आहे हिकिड़ो मुक़ाबले जे लाइ सरगरम जेको आहे सो फर्ज़ में शुमार कनि, तारीख़ हवालनि सां तारीख़ी जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे पढ़नि, पंहिंजी धरतीअ जे सूरमनि खे जेको आहे सो सम्झनि त उन्हनि छा कयो उन्हनि छा न कयो, उहे कहिड़े हैसियत सां वधिया कहिड़े हैसियत सां घटिजी विया, उन्हनि मां सबक सिखणु घुरिजे। दुनिया जे मुआशरनि मां सभिनी इल्मनि मां जेको आहे सो सबक हासिल करे अॻिते वधण जी कोशिशि कई वञे त हिकिड़ी जेको आहे सो बहितरीन मुआशिरो पैदा थी सघे थो ऐं उस्ताद जेको आहे सो पंहिंजी अहमियत जेको आहे विञाइण जे बजाए जेको आहे सो पढ़ाइनि ॿारनि खे पंहिंजो सम्झी करे ऐं जेको आहे दुनिया जे लेवल ते आमादा करे त हीउ जेको मुआशिरो असांजो गैर सरगर्मियुनि जे करे जेको आहे सो पोइते वञे थो ऐं हिन जी इस्लाह करणु घुरिजे ऐं असांजे जेको आहे सो नक्शे क़दम ते हली करे अॻिते सां जेको आहे वधण जी कोशिश ऐं कामयाबी जेको आहे तव्हांखे नसीब थियनि।
0: वॾी महिरबानी सर, लख गुरब तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो, अलाह सां अव्हांखे ख़ुशि कंदो, अलाह सां अव्हांखे वॾी जमार ॾींदो, तव्हां बहैसियत उस्ताद अलाह सां अव्हांखे ख़ुशि कंदो हिन 5 अक्टूबर उस्ताद जे आलमी ॾींहं हवाले सां।
1: महिरबानी तव्हांजी, मां पंहिंजे शहर सां मुंहिंजो शहर आहे
0: जी, जी,
1: फिक्र ई जे सीने में सूर समाए ईंदासीं, प्यार रहियो जे प्यारनि में त प्रीत निभाए वेंदासीं, पर कुर्ब रहियो जे क्लब में त कुर्ब रहियो जे क्लब में त जीअं खे पुॼाए वेंदासीं। महिरबानी तव्हांजी,
0: वॾी महिरबानी, वॾी महिरबानी साईं जा। साईं असांजो उस्ताद प्राइमरी उस्ताद खां वठी GST खां वठी SST खां वठी लेक्चरर ताईं ऐं लेक्चरर खां वठी प्रोफेसर ताईं साईं जन पंहिंजियूं 60 साल जूं ख़िदमतूं ॾिनियूं, पंहिंजी तालीम खे साईं जन उस्ताद ऐं उस्ताद जी हैसियत में जेको पैगाम ॾिनो तमामु बहितरु, साईं क़ुर्बान अली जुणे जो साईं जन जी वॾी महिरबानी, लख क़ुर्ब ऐं समिन अव्हांखे हिन वक़्तु असां हिकिड़ो ख़ूबसूरत नगमो ॿुधाईंदासीं, अव्हांजी नाम पिया कयूं।

हा इहा शइ मूं बि ॾिठी हुई. हिन प्रोग्राम में माण्हू जो पेट नथो भरिजी वरी ॿियनि में बि वञनि. उते बि साॻियो अशर आहे. अलाह सां हिदायत ॾे माण्हुनि खे. ही बाबा शैतान आहे.

ओके जी तव्हां वेही डी स्किन ब्यूटी क्रीम लॻायो, छॾियो दुनिया जी ॻाल्हियुनि खे, छॾियो दुनिया जी माण्हुनि खे, डी स्किन ब्यूटी क्रीम लॻायो ऐं सफ़ा सोणा सोणा थी वञो। डी स्किन ब्यूटी क्रीम जो इहो कमाल आहे त तव्हांजी स्किन कहिड़ी बि तरह जी आहे, चाहे तव्हांजी स्किन ते घणा एकनी अची विया आहिनि या घणो कोई अहिड़ो प्रॉब्लम आहे जेको तव्हां हमेशह खां फेस कंदा अचो पिया, छो त कुझु माण्हुनि जी वरी स्किन ईअं हूंदी आहे जेकी वीचारा सालनि खां हुन स्किन खे फेस कंदा ईंदा आहिनि, इलाही डॉक्टर्स खे ॾेखारियो आहे, इलाही प्रोडक्ट लॻाया आहिनि पर को बि फ़ाइदो न मिलंदो आहे उन्हनि खे। पर अगरि तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो यूज़ करे ॾिसंदा त हिन जेको फार्मूलो आहे न एतिरो ज़बरदस्त आहे, मेडिकेटेड फार्मूलो आहे, त तव्हांखे इहा टेंशन बि न करणु घुरिजे। त बाबा असां लॻाईंदासीं त किथे स्किन न ख़राब थी वञे, बिल्कुलु स्किन ख़राब न थींदी, उल्टो तव्हांजी स्किन ते जेको आहे न भलो इफ़ेक्ट अची वेंदो, तव्हांजी स्किन सोणी थी वेंदी ऐं तव्हां सफ़ा ग्लो करणु लॻंदा। सुमरदास रात ख़वातीन तव्हां सभु लॻाए सघो था, हर स्किन जे लाइ आहे।

0: फोन सां गॾु मुंहिंजो भाउ बि ॿुधे प्यार अली मल्हा साईं
1: जी जी
0: मामो अब्दुल करीम मल्हा ऐं साईं नंढड़ो भाउ सोनू खान मल्हा रजब अली मल्हा
1: जी जी
0: असां शादीअ जो सॉन्ग ॿुधायो शादी आहे
1: शादीअ जो सॉन्ग ॿुधायो ठीकु आहे
0: जी साईं तव्हांजी महिरबानी थींदी
1: कोशिश कंदासीं हाज़िर साईं हाज़िर महिरबानी लख थोरा जी जनाब साज़े आवाज़ साथ में प्यार ऐं पंहिंजा पंहिंजा रंग ऐं शामिल आहियूं असीं अव्हां सां गॾु गॾु नंबर नोट करे वठो 2024-3025-786 उन ते असां सां गॾु केरु हूंदो कॉल अटेंड करण जी कोशिश कयूं था हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु साहब ऐं किथां खां साईं अलहमदुल्ला केरु साहब ऐं किथां खां महिरबानी नाज़ साहब ख़ुशि आहियो ठीकु आहियो चङा भला आहियो अलहमदुल्ला अव्हां जी दुआ लॻी पई आहे
0: माशाल्लाह तमामु बहितरीन प्रोग्राम तव्हांजा हलनि था
1: अच्छा हिकिड़ो ॾींहुं वधीक प्रोग्राम कयां अच्छा ठीकु आहे मां कोशिशि कंदा हाज़िर साईं
0: मिठो मिठो आवाज़ जेको आहे न ॾाढो ॿुधण में सरूर ऐं सुकून ऐं मज़ो ईंदो आहे
1: हा इहे तव्हांजी मोहबत आहे असल में ईअं आहे ई कोन पर जेको सुठो माण्हू हूंदो आहे न सुरीलो हूंदो आहे हुनखे हर सुठो आवाज़ हरू भरू सुठो लॻंदो आहे
0: सची ॻाल्हि ई आहे ख़ुशि आमदेद न आहे पर हले हक़ीक़त

0: असां ॿियो कॉलर शामिल करण जी कोशिशि कंदासीं प्रोग्राम में, शायदि कोई टेक्निकल इशू आहे। अस्सलामु अलैकुम, केर साईं किथां खां? हैलो,
1: अस्सलामु अलैकुम सर।
0: वालेकुम सलाम, केर प्यारा किथां खां?
1: आबिद भाई सना खान मसूद ॻाल्हायां थो, जेको बाद में
0: साईं मुंहिंजा वेलकम भली कार, ख़ुश आमदीद, कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो?
1: ख़ैर सर, ख़ैर अलहमदिल्ला सर, बिल्कुलु ॿिनि टिनि ॾींहंनि जी लिखी आहे पोइ बिल्कुलु तव्हां सां सर कनेक्ट थी आहे, बिल्कुलु कनेक्ट।
0: जी जी जी प्यारा, जी प्यारा, अव्हां नए शेड्यूल जे बारे में अव्हां खे ॼाण हूंदी।
1: जी सर बिल्कुलु, शेड्यूल तव्हां चयो त जेको आहे त मां सूमर खां ख़मीस ताईं जेको आहे त मां प्रोग्राम कंदो रहंदुमि, तव्हां अॻिली ॾींहं टाइमिंग ॿुधाई राति जो सर।
0: जी प्यारा, असां पहुची वियासीं, जेको टाइम अव्हां खे ॿुधायोसीं हुन ते हाज़िर थियासीं।
1: जी सर बिल्कुलु, असां टाइम जा सर इंतज़ारी हूंदा
0: आहियूं सभिनी जा, सर
1: बाद में फ्री थी करे तव्हां सर प्रोग्राम ॿुधंदा आहियूं सर।
0: लख थोरा मोहबतूं, मोहबतूं, इहो इंतज़ार जेको आहे न थोरो घणो जेको आहे त ॾुखियो ज़रूरु हूंदो आहे, पर हिन में प्यारु अञा वधंदो आहे। चस
1: जी सर, हिन में प्यारु वधंदो आहे, तव्हांजी ॻाल्हियुनि मुताबिक़ जेको आहे त तव्हांजी ॻाल्हियुनि ते अमल करे बिल्कुलु जेको आहे त सर असांखे वरी ख़ुशी थींदी आहे, असां वरी जेको आहे त हर हिकु ॼाण सुञाण थींदी आहे असांखे, नंढे वरी जो सर तव्हांजे प्रोग्राम मां असांखे एतिरी मालूमात मिलंदी आहे जो असां हुनजो ख़्याल ऐं इज़त बि बिल्कुलु असां कंदा आहियूं सर तव्हांजे प्रोग्राम में मालूमात वठी।
0: तव्हां सभई जेको आहे न जिते जिते असां नेटवर्क वञी रहियो आहे, उर्दू सिंधी जेके बि असांजा सिंध में रहंदड़ भाइर आहिनि, दोस्त आहिनि ॿिया बि, ऐं हीअ सिंध जी सकाफ़त आहे, कल्चर आहे, प्यारु मोहबत, अमन ऐं एतिराम, इज़त, हर इंसान पंहिंजे पर में पंहिंजे मिज़ाज सां पंहिंजे अंदाज़ सां वॾनि जी इज़त कंदो आहे, ऐं असांखे वधीक
1: बिल्कुलु हूअं त वॾनि जी हमेशह हर वक़्तु असांखे इज़त करणु घुरिजे, असां कंदा बि आहियूं, पर तव्हांजे प्रोग्राम खां जेका सर मालूमात मिले थी ख़ुशि रहूं था सर बिल्कुलु।
0: छा चवणु चाहींदो, कंहिं दोस्त जो नाम शामिल करणु चाहींदो को?
1: हा सर, दोस्त हिन टाइम जेके ॿुधी रहिया आहिनि, मां सभिनि खे इहो ई चवंदुमि त थोरी थोरी ॻाल्हियुनि ते जेको आहे हिकु ॿिए नाराज़ न कयो, थोरी थोरी ॻाल्हियुनि ते जेको आहे थोरो ॻाल्हियुनि ते वॾा मसला थी वेंदा आहिनि, वॾा इहे झगड़ा थी वेंदा आहिनि, हुननि सां जेको आहे पंहिंजी जान बि ज़ाया थी सघंदी आहे, थोरी थोरी ॻाल्हियुनि ते पाण में रुसो न, पाण में एको कयो, मोहबत कयो, हर ॾुखे वक़्त में जेको आहे कॾहिं साथ ॾेई करे पंहिंजे वक़्त खे जेको आहे मथो ॾेई करे हुनखे टकर ॾेई करे अॻियां वधायूं।
0: वॾी महिरबानी प्यारा, कुर्ब
1: कुर्ब
0: वॾी महिरबानी, वालेकुम सलाम।